पडा, हुस्नीदा क्रस होते लुंडेला, येशू येशू येशू मैंने तुझे पा लिया, येशू येशू मैंने येशू को पा लिया, येशू येशू मैंने उसे पा लिया, मैंने येशू को पा लिया।